अभिन्याची 24 तारीख संगीत प्रेमी श्रोत्यानो ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजन वरून तुमची प्रेमळ साथ देण्यासाठी या प्रभात वेळी आम्ही उपस्थित झालो आहोत. नव्या आठवड्याची नवी सुरुवात, सोमवार म्हणजे पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करण्याचा शुभ दिवस. आजचा दिवस कितीही व्यस्त असला तरी मनातला उत्साह कायम ठेवा आणि सकारात्मक विचाराने या दिवसाची शुभ सुरुवात करा. रसिको हो, विघ्नहर्ता गणरायाचे स्मरण मनाला भक्ती श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरून टाकतं. अशाच भक्तिमय भावनेतून ऐकूया कार्यक्रमाच्या आरंभी हे सुंदर गणेश भक्तिगीत.

0: रसिको हो सुरेल सोरांची ही भक्ति धारा अशी सुमनाला आनंद देत राहो. गणरायाची कृपा दृष्टी आपल्या सन्वानवर सदैव राहो अशी त्यांच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे.
1: 94.6, 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री.
0: सकाळ 20 कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत या कार्यक्रमाचे पहिले भाग गीत टेकन फ्रॉम द मूवी आयटम गिरी चित्त हरवले गा.

गताहेया प्रभात वली ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन श्रोत्यानो आपण सर्व रसिक श्रोते या सुरेल प्रवासाची खरी साथीदार आहात. तुमच्या आवडीची गाणी निवडताना आणि तुमच्यापर्यंत पोचवताना आम्हालाही तितकाच आनंद मिळतो. तुमची प्रेमळ साथ अशीच राहू दे ही सदिच्छा. असेच एक भावमधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. इब्रत चित्रपटातून घेतलेले इन द वॉइसेस ऑफ जसराज जोशी, आकांक्षा भोईर व साथी कलाकार. जगू दे ही प्रीत आज एकदा, जिंदगी थांबना थांबना जरा. चला अनुभव करूया

केलेली ही सुंदर सकाळ मधुर गीतांची निवड केलेली आहे. संगीतप्रेमी श्रोत्यांनो, या प्रभातवेळी खास तुमच्या मनोरंजनासाठी ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन पुढील गीत सादर करीत आहोत. टेकन फ्रॉम दी मूवी एम एस धोनी घे ध्यास हा इन द वॉइस ऑफ संगीत हळदीपूर.

संगीत प्रेमी श्रोत्यानो सुरांच्या मधुर साथीने या नव्या आठवड्याचा आनंदाने सुरुवात चालू ठेवूया. जबरदस्त मूवी मधून घेतलेले हे मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. अवश्य या प्रभातवेळी मधुर गीत व संगीत घेऊन खास तुमच्या मनोरंजनासाठी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन या मधुर गाण्यांचा आस्वाद तुम्ही घेत आहात अशी अपेक्षा आहे.

0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: न जाने क्या हुआ है लागले तुझे ओढ़ किती हलुवार शब्द किती नाजुक भावना मनाच्या कोपऱ्यात अलगत उतरून जाणारे हे मधुर गीत सादर करीत आहोत या क्षणी आनंदी जोशी व रोहित राऊत या दोघांच्या रोमॅन्टिक आवाजात आणि रसिक हो मी तुम्हाला कळू इच्छिते की हे गीत सजलेले आहेत महान संगीतकार प्रवीण कुमार यांच्या दर्जीदार

0: सुरांजी आणि भावना थेट हृदयापोट पर्यंत पोहोचवणारे हे सुंदर रोमॅन्टिक गीत ऐकल्यानंतर संगीत प्रेमी श्रोत्यानो सादर करीत आहोत रंपाच चित्रपटातून घेतलेले हे गाणं. सुप्रसिद्ध गायिका बेला शिंदे, हर्षवर्धन वावरे व सचिन कुलकर्णींच्या सुस्वरात.
1: त्याला लागते फक्त नशीब.
2: मारुती राया हिरवण बनल्यानंतर ना लई चिंगट पैक मिळतो बघ. मुंबईच्या भाषेत म्हणजे रंपाट फास्ट.

श्रुति ऋषिकः कुणाची आठवण कुणाची ओढ आणि त्या ओढीला साथ देणारे या प्रभातवेळे हे मधुर सूर एक गीत संपते आणि दुसरे गीत नव्या भावनाने चाहूल घेऊन येते आपल्या भेटीला. आस्वाद घेऊया पुढील गाण्याचे इन द लवली व्हॉइस ऑफ सुप्रसिद्ध गायिका पालक मुच्छल. श्वासातून दरवळता

संगीत प्रेमी श्रोतियानो सकार चाया सुंदर संगीतमय प्रवासाची आता सांगता करताना एक छोटासा सकारात्मक विचार. श्रोतियानो परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशावादी विचार मनात असतील तर प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येतो. आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. बाराच्या या गोरवेलीला पुन्हा नव्या सुरांसह नव्या गाण्यांसह नव्या आनंदासह भेटूया. तोपर्यंत आनंदी रहा, प्रसन्न रहा या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.